कह नानक हर प्यारे जियो गुफा अंदर रख के वाजा पवन वजाया एहो साचा सोहेला साचे घर गावहो गावहो ता सोहेला घर साचे जिथे सदा सच त्यावहे जिस सचो त्यावह जा तुद भावह गुरमुख जिना बुझावहे एहो सच सबना का खसम है जिस बख्शे सो जन पावहे कह नानक सच सोहेला सचे घर गावहे आनंद सुनहो वडभागी हो सगल मनोरथ पूरे पार ब्रह्म प्रभ पाया उतरे सगल विसूरे दुख रोग संताप।